जित जमै राजान पंडो ही पंड उपजै पंड बाज न कोए नानक पंड बहरा एको सच्चा सोए।